0: नानक चाओ ए हो वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु
1: श्री गोविंद सिंह मन नु पावे बोले सोनहाल बोले सोनहाल बोले सोनहाल
2: बोले
1: जो बोले सोनहाल हो जावे तां तां श्री गुरु गोविंद सिंह जी दे मन नु पावे
3: गजानने आवे बोले सोनहाल
2: कारज गावे हालो तां से श्री ग्रंथ साहिब जी मन नु पावे बोले सोनहाल
1: गज गज बाबू गुरु गोविंद सिंह जी दे मन नु पावे बोले सोनहाल
0: बोले सोनहाल

पिंड सब तेरा तू अंतर जामी पुरख भगवान दासन दास कहे जन नानक जी हा तू कराए ते हा

धरता तेरे सब किछ है, सदा सिफत सलाह तेरी, नाम जिनके माने वसिया, कह नानक सच्चे साहिब, साचा नाम मेरा, साच नाम आधार मेरा, कर सांत सुख मन आए वसिया, सदा कुर्बान कीता गुरु विट हो, कह नानक सुन हो संत हो, साचा नाम मेरा, वाजे पंच शब्द कार सुभागे शब्द वाजे, पंच दूत तुद वास कीते, तुर कर्म पाया तुद जिनका, कह नानक तह सुख हुआ।